या कभी कभी या कुछ हो जाए दुश्मन खान het wel proberen, hè? Dit nummer volledig af te draaien.